ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी, अखंड स्वराज्यासाठी सुवर्णपान आणि मराठी मातीचा अभिमान इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे छत्रपती संभाजी यांची आज जयंती. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटं आली. त्या संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला गर्व वाटेल असा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजांनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीही अपयश आलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजीराजांवर अपार प्रेम होतं. नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. राजमाता जिजाऊंनी राजांना उत्तम शिक्षण दिलं. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजांनाही सोबत घेतलं होतं. त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलं होतं. संभाजीराजांना सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजांचं निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा रायगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजांनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. 3 भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्यांचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्य, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोष, दुर्ग, सैन्य, हेर, नौकर वगैरे यांची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभटांकडून नीतीपर समयने हा ग्रंथ संभाजीराजांनी लिहून घेतला. धर्मकल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडितांनी संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान यांचा अंदाज लावता येऊ शकतो. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते. ते कुशल संघटकही होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे

पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये प्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंतीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, श्री शंभो शिव जातस्य मुद्रा द्योरवी राजते, यद कसवेनी लेखा वर्तते कस्य न्योरपरी, अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमिकावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते चेरीस आणले. संभाजी राजांनी आपल्या कार्यकाळात 120 युद्ध लढली होती. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकही लढाईत अपयश आलेलं नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. मोठ्या फौज फाट्यासह मराठी सैन्य 70 मैलाची मजल मारून एकाकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. जड जवाहीर, सोने नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतलं. इतर जिन्सांकडे त्यांनी लक्षही दिलं नाही. शहाबुद्दीन फेरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल असा मुघलांचा समज होता. मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली होती. मराठ्यांनी कडवी झुंज देत मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली होती. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला 5 वर्षे झुंजवत ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजांनी पुढे चालवलं. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचे सुपुत्र महादोबा यांना वर्षासन दिलं. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इत्यादी देवस्थानाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं चालावं यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीनं लक्ष घालत होते. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना असह्य यातना सहन करूनही त्यांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणूनच या देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये असा राजा होणे नाही. छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तीर्णाकडून मानाचा मुजरा.

स्वामी उत्तिष्ठ चारित्र संपन्न

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जय शिवराय सगळ्यांना। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी शंभू भक्त, यश बेलुरे। रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी व राजते यदन कस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी। कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व स्पर्शो जायचा। ज्ञानदेवांच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा आरंभ याच ओवीने झाला। वाचेला जिथं कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला ज्या ठिकाणी रसिकत्व लाभतं, त्या ठिकाणी परमात्म्याचा संचार होतो। ज्या मातीनं ज्ञानाचे कुंभ पचवले, ज्या मातीनं ईश्वराच्या शब्दमुद्रा झेलल्या, ज्या मातीनं 350 वर्षांपूर्वीतल्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या घोड्यांच्या टापा आजही आमच्या कानात साठवून ठेवल्या, ज्या मातीनं इंद्रायणी भीमेचा संतशांत प्रवाह अनुभवला, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांची, छत्रपती शंभूराजांची पावलं उमटली, ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी राजांच्या अखेरच्या रक्तमुद्रा उमटल्या, त्या मातीमध्ये उभा राहण्याचा, देवाच्या आळंदीमध्ये उभा राहण्याचा मनस्वी आनंद होतोय। ही आजूबाजूची सह्याद्री वाढल्याय ती उगाच नाही, या सह्याद्रीच्या मातीखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, म्हणून तो सह्याद्री या आसमानांची स्पर्धा करायला गेलाय। या सह्याद्रीची सैर करणं कुण्या ऐरागैराचं काम नाही, या सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात, पहिला वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे। या तिघांशिवाय सह्याद्री कुणाला पेललं नाही, जमलं नाही, साधलं नाही। अव इथल्या मातीचा एखादा ढेकूळ जरी हातात घेतला, तो पाण्यात टाकला, त्या पाण्यावरचा जो तरंग उठेल, तो तरंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल।

कार शास्त्र धर्मशास्त्र अर्थशास्त्र न्याय नीति शास्त्र निपुण करारी तितकच शिस्तप्रिय आपल्या सैनिकांवर रयतेवर पुत्रवत प्रेम करणारे कुशल प्रशासक राज कार्य धुरंधर अलौकिक शौर्य निरुपम धाडस अपराजित साहस असलेले संभाजी राजे लोककल्याणकारी युवराज म्हणून कारकीर्द गाजवलेले संभाजी राजे वयाच्या 23व्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती म्हणून सिंहासनारूढ झाले. 9 वर्ष स्वराज्य संवर्धनासाठी घोंगावत राहिले. पराक्रमाची असामान्य तेजोरेखा घडवणारा झंझावात होता हा, ज्याचं नातं होतं मातीशी, ज्यांच्या डोळ्यासमोर ध्येय होतं छत्रपती शिवरायांच्या स्वप्नपूर्तीचं, स्वराज्य संवर्धनाचं. रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो. एक वेळ शत्रूचा पराभव नाही झाला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रून राजाचा पराभव होता कामा नाही या जाणीवेनं ज्यांची नजर जपत होती रयतेचं सुख, पण त्याचवेळी होत होती विखारी. दुश्मनाविरोधात आग ओकीत अन्यायाविरोधात कडाडत उभारले शौर्याचे बेभान तांडव, तर लोककल्याणकारी कृतिवंत म्हणून लोकमस्तकी धरले त्यांनी न्यायाचे मांडव. संभाजीराजे शौर्यशाली धैर्यशाली लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष. औरंगजेब कुणी साधा नव्हे बर, काबूलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून पश्चिमेच्या भीमा नदीपर्यंत असं अफाट साम्राज्य, त्याच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500, 3 लाखाचं घोडदळ, 4 लाखाचं पायदळ आणि अफाट तोफखाना. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशियातलं सर्वात मोठं साम्राज्य. स्वतः मोहिमा आखणारा, स्वतः मोहिमेवर नेतृत्व करणारा धूर्त कसलेला सेनापती स्वराज्य किळण्यास महाराष्ट्रावर कोसळला आणि उफळला लावा, कडाडला छावा, येऊ द्या त्याला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर गनिमांचा काही गुमान लागला, बुडवलाच जातो. बघता बघता संभाजीराजे सज्ज झाले, आपल्या सोबत्यांसहित औरंगजेबाच्या फौजेवर कोसळे. शिकस्त हार आणि पराभव, औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काही येतच नव्हतं. संभाजींच्या युद्धनीतीनं औरंगजेबाच्या नजरा विस्फारल्या, त्याला स्वतःचं अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. संभाजीराजे त्यांना तर चुटकीनिशी चुरगाळू आणि दख्खन घशात घालू या आविर्भावात आलेला औरंगजेब, पण संभाजीराजांचा तलवारीचं पाणी पाहून औरंगजेब पुरता गारच झाला. संभाजीराजांनी औरंगजेबासारख्या कळीकळाला नमवलं, जंजिराच्या सिद्धीला वाकवलं, इंग्रजांना झुकवलं, पोर्तुगीजांना तुकवलं. एक नाही, दोन नाही, तब्बल 12 गडबावर निखराची पंजे फाड करत हा सेनानायक सेना धुरंधर स्वराज्य संवर्धित करत राहिला, स्वराज्य सीमा वाढवित राहिला. तब्बल 5,000 किलोमीटरनी पार तंजावर पर्यंत त्यांनी सीमारेषा भिडवल्या, सैन्यबळ वाढवलं, आरमार विस्तारलं, स्वराज्य सीमा वर्धिष्णू केल्या. उन्या पुऱ्या 9 वर्षात तब्बल 140 लढ्या करत पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला एकमेवा द्वितीय म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागली. जे कधी थांबले नाहीत, जे कधी थकले नाहीत, जे कधी खचले नाहीत, जे कधी तह करून माघारी फिरले नाहीत, जे असीम धडाडीनं झेपावत राहिले स्वराज्य संवर्धनासाठी, स्वराज्य रक्षणासाठी, ते संभाजीराजे. अलौकिक शौर्य आणि असामान्य धैर्य भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. स्वराज्य संभाजीराजांच्या पराक्रमानं अलौकिक उंचीवर नेऊन पोचलं, असामान्य ठरलं. संभाजींच्या शौर्याचा वारू बेगुमान दौडू लागला. संभाजीराजांवर आक्रमण करायला कुणी धजावेना, औरंगजेबाचा तर एकही सरदार तयार होईना. जणू प्रत्येकाला वाटू लागलं तो संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय. ही शौर्य पताका होती संभाजीराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या तेजस्वीपणाची, त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची. संभाजीराजांनी आपल्या तलवारीच्या टोकावर स्वराज्य पेलून धरलं, झुंजत राहिले, मरण पत्करू पण शरण जाणं नाही या स्वाभिमानानं बाणेदारपणे उभे राहिले.

आयुष्याच्या अंतिम सीमारेषेवर मरणाच्या डोळ्याला डोळा भिडवून ठामपणे खडे ठाकले। त्या असह्य यातना, त्या जीवघेणा वेदना सोसण्याचं हे बळ कुठून आलं त्यांच्यात? घटके गणित प्राणांचं लचके तोडले जात असताना, मृत्यूनही जिथं भयाला मान खाली घालावी लागली अशी परिस्थिती असताना, हा संभाजी राजा होता अविचल, स्थिर, स्थितप्रज्ञ योग्यासारखा। हा आत्मसामर्थ्याचा आत्मसंयम त्यांच्या ठाई कोठून आला? खरतर हा गुण होता इथल्या मातीचा, शिवछत्रपतींच्या संस्काराचा। जेव्हा हळवळत होता क्षण ना क्षण, कळवळत होता काळ, तेव्हा हा छावा होता ठाम, अगदी ठाम। वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाची मल्लविद्येची आज्ञा ज्याने बानेदारपणे फेटाळली, वयाच्या 32व्या वर्षी त्याच औरंगजेबासमोर त्याच बानेदारपणाने सामोरे गेले आणि औरंगजेब थरारला, पुरता हरला। संभाजी राजांना कैद करून तो जिंकलाच नाही। इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणाला चेतना देण्यासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजणाऱ्या हरेकाला प्रेरणा देण्यासाठी संभाजी राजांनी पत्कारलेलं हे हौतात्म्य होतं, हे समर्पण होतं। आयुष्याचं दान देऊन इतिहासाचं लखलखत पान ठरलेले संभाजी राजे, तेजाळत व्यक्तित्व, शौर्य धैर्याचं कर्तृत्व, बेलाग आणि बेदाग, त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही माती। पण इंद्रायणी भीमेचा काठ आजही त्यांच्या यादेनं व्याकुळतो आहे। उडू बुद्रुक तुळापूरचा रक्ताळा तळ त्यांच्या तुटल्या पण ताट राहिल्या मस्तकापुढं आजही नतमस्तक होत आहे। संगमेश्वराची ती गर्द बिकट निबिड वाट त्यांच्या उमटल्या पाऊल खुनांना कुशीत कवटावळून तो आजही गहिवरते आहे। जिथं पहिला श्वास घेतला तो पुरंदर, जिथून सुनामने धासले ते रायगड, खाडीतूनच सेतू उभारून दर्याला बेसन घालीत झेप घेतली तो जंजिरा, तो त्यांनी बांधलेला खोलगड मर्दनगड, दर्यावर बेपना हुकूमत गाजवीत विस्तारलेलं उभारलेलं ते आरमार, ती गिळायला आतूर असलेली मानवी, ते गोवे, तो तामिळनाडूचा पाषाणकोट, ते कर्नाटकचं तंजावर, शंभूराजांच्या शौर्याची मोहर आपल्या खांद्यावर अभिमानानं मिरवणार ते फोंडा, ते नागवलेलं बुऱ्हाणपूर, तो उद्ध्वस्त केलेला औरंगपुरा संभाजी राजांच्या पराक्रमाची साक्ष देत अजूनही उभा आहेत। ज्या मातीला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिषेक घडला ती ही माती। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातकडे कपाऱ्यात दबा धरून बसलेल्या त्यांच्या घोड्यांच्या टापा, तलवारीसोबत घुमत असलेल्या आसमान भेदी गर्जना, त्यांच्या या किलकार्या ललकार्या, आई भवानीचा केलेला उदो उदो कार आणि हर हर महादेव म्हणत शौर्याचा जय जयकार, हे सार त्यांच्या अतुलनीय शौर्याची, असामान्य धैर्याची प्रेरणा देत आहेत। सांगतायत कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी राजांनी दाखवलं। हे पुत्र या मातीचे शूर बलिदानी, नतमस्तक जनामी सदा अभिमानी। जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे छोटे मोठे उद्योग आपले शेतकरी बांधव करत असतात, युवक करत असतात. भविष्यामध्ये असे जे छोटे उद्योग आहेत अशा उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. याच माध्यमातून सांगायचं असेल तर कधी नाही तेवढं आज अन्नधान्याला महत्त्व प्राप्त होताना दिसतं आहे. आणि हेच अन्नधान्याचे पदार्थ असतील, कडधान्य असतील, डाळी असतील, हे आपण हे सगळे पदार्थ आपण असेच न विकता त्याच्यावर जर प्रक्रिया केली, त्याच्यातून एखादा ग्रामीण भागामध्ये उद्योग उभा राहिला तर त्याचा फायदा निश्चितपणे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि शेती व्यवसायाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जायचं असेल तर अशा उद्योगाकडे वळणं आता काळाची गरज झालेली आहे. आपण बघतो आहोत शहरी भाग असेल किंवा जे आपले ग्राहक आहेत, शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची साखळी निर्माण होण्याची सुद्धा सध्या गरज आहे. कारण काय होते, मध्येच व्यापारी असतील किंवा इतर विक्रेते असतील, दलाल असतील, यांच्या माध्यमातून जो फायदा आहे तो घेतला जातो आणि शेतकरी बांधवांना तितकासा नफा त्याच्या माध्यमातून मिळत नाही. तर भविष्याचा जर विचार आपण करत असाल तर हे जे सगळे उद्योग व्यवसाय आहेत याची वाढ तर निश्चितपणे होणार आहे आणि त्याचे दरसुद्धा भविष्यामध्ये खूप चांगले असणार आहेत. तर थोडंसं याच विषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, आगामी 10 वर्षात शेती आणि ग्रामीण उद्योगात आमूलाग्र क्रांती होत आहे. शेती उद्योगाची संपूर्ण दिशा बदलणार आहे. ग्रामीण भागातील युवक युवतींनी शेतीमधील सुधारित तंत्र याचबरोबरीनं बायो, नॅनो, डिजिटल हे सगळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मंडळी, गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता तुकड्या तुकड्यांची मर्यादित शेती फायद्याची ठरत नाही. त्यासाठी आता शेतकरी तसेच महिला बचत गटांनी सामूहिक शेती करणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील कंपन्या देखील सामूहिक शेतीकडे वळत आहेत. म्हणूनच युवक आणि बचत गट यांच्याकडे विशेष जबाबदारी आपण या काळामध्ये बघू शकतो. यंत्रयुगाचे आले रे, अवघड सोपे झाले रे, यामुळे पारंपरिक शेती पद्धती बदलून आधुनिक स्मार्ट शेती सुरू झाली आहे. सेन्सर्स, ड्रोन, रोबोट याचा वापर करून उद्योग उभा राहत आहेत. बदलता काळ लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शिक्षितांनी आता ही तंत्रे शिकून घेणं गरजेचं आहे. श्रमाच्या शेतीला आता ज्ञानाची जोड म्हणजेच शिक्षित युवक युवतींची जोड लागणार आहे. हस्तक आणि मस्तक यांच्या मिलाफातून ग्रामीण उद्योगात प्रचंड क्रांती होऊ शकते. शेतातील पालापाचोळा, ओला कचरा यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, नाफेड खत निर्मिती करण्यासाठी चांगली संधी सध्या उपलब्ध आहे. पाचट, भात, तूस, पिंजार यापासून बायोडिझेल निर्मिती होत आहे. सेंद्रिय भाजीपाला, फळे, पिके यांची मागणी वाढत आहे. फळे भाजीपाला वाळविणे, खारविणे, शिजवणे, दळणे, गोठविणे, रस काढणे या क्रियांमधून विविध टिकाऊ पदार्थ बाजारामध्ये येत आहेत आणि यामुळेच शीतग्रहांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. मंडळी, शेती साधने भाड्याने देण्याबरोबरच शेतीसाठी कुशल मजूर पुरवठा उद्योग वाढेल. ऊस तोडणी यंत्र खरेदी करून भाडेतत्वावर कारखान्यांना दिले जाते. त्यासाठी सरकारी अनुदान, बँकाचे कर्ज उपलब्ध असूनही ग्रामीण युवक संघटितपणे एकत्र येऊन हा लाभ घेत नाहीत. मंडळी, आयुर्वेदाला जगभर मान्यता मिळत असल्यानं आयुर्वेदिक वनस्पतींची रोपवाटिका लागवड आणि प्रक्रियेवर भर द्यावा लागणार आहे. बांबू, आळंबी शेतीला चांगली मागणी आहे. फुलशेती, ड्राय फ्लावर्स, फुलचूर्ण, अत्तर, सूर्यफूल

0: भोपळा, काकडी, कलिंगडाच्या बिया, बटाटा, रताळे, आले, लसूण, कांदा पावडर या उत्पादनाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स, टिश्यू कल्चर, बीजोत्पादन, माती परीक्षण, लँडस्केप, वैरण उत्पादन, आझोला, मत्स्यशेती, मोती शेती हे उद्योग महत्त्वाचे आहेत. शेती साधने, इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती करणं गरजेचं आहे. बागकाम अवजारे विक्रीत वृद्धी होत आहे. शॉपिंग पोर्टल, कृषी सल्ला केंद्र, ऑनलाईन सर्व्हिस सेंटर, कृषी पर्यटन, ब्लॉगिंगची गरज वाढली आहे. कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटनात नवे आयाम येत आहेत. भात लावणी करणे, गाईचे दूध काढणे, नारळ झाडावर चढणे, मासे पकडणे, खेकडे पकडणे, निसर्गात भटकंती याला सुद्धा लोक पैसे देण्यास तयार आहेत. त्याच्यामुळे हे भविष्यातील उद्योगसुद्धा आपल्या भागामध्ये वाढू शकतात. आता याच्यामध्ये मंडळी आपण बघूयात की उद्योगाच्या प्रारंभीची तयारी याच्या संदर्भात थोडीशी माहिती करून घेऊयात. उद्योगाची सक्षमता तपासणी आणि भांडवल जुळणी होताच उद्योगाचा प्रारंभ करणे गरजेचं आहे. उत्पादन, सेवा, व्यापाराचे तंत्रज्ञान प्राप्त झाले, परवाने हाती आले, मुदत कर्ज, चालू भांडवल कसे उभे राहिले, जागा इमारत विकसनशील झाले, यंत्रणा उभारली, कायदेशीर बाबीची पूर्तता झाली की प्रायोगिक उत्पादनांना सुरुवात करणे आवश्यक आहे. कामगारांना यंत्रवापर, व्यवसाय, वर्तणुकीबाबत प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. चाचणी उत्पादन घेऊन तज्ज्ञ ग्राहक कर्मचारी यांची मते सूचना प्राप्त करून पूर्णपणे व्यावसायिक उत्पादनाला आपण प्रारंभ करू शकतो आणि ही उत्पादनं बाजारपेठेमध्ये उत्तम प्रकारे आपण विकू देखील शकतो. मंडळी आता बघूयात ग्रामीण उद्योग सूची जी आहे त्याच्या संदर्भात बघूयात. जमिनीच्या संदर्भात बघूयात. धान्यशेती, भाजीपाला, फलोत्पादन, बीजोत्पादन, विविध पिके, सुगंधी औषधी, सुगंधी वनस्पती, रोपवाटिका, फुलशेती आणि चारा निर्मिती. पूरक उद्योगात बघूयात डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, शेळीपालन, वराहपालन, बदकपालन, परोपजीवी किडे, खेकडे, पशुखरेदी विक्री, आळंबी उत्पादन, गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि नाफेड खत उत्पादन आपल्या भागामध्ये उत्तम प्रकारे होऊ शकतं. सेवा उद्योगाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात. त्याच्यामध्ये भात गिरणी, कडबाकुट्टी यंत्र, मळणी यंत्र, डाळ मशीन, तेल मशीन, कांडप मशीन, पाणी फवारणी पंप, ड्रोन, नांगरणी, बेबी रोलर, ट्रॅक्टर, बुलडोजर, वाहन भाड्याने देणे, शेती सुविधा केंद्र, इस्त्री, कलई, झेरॉक्स, शेतीचा दवाखाना, रसवंतीगृह, गोदाम, कांदा चाळ, ठिबक तुषार आणि सायकल दुकानसुद्धा याच्यामध्ये असू शकतं. आता उत्पादनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. लिंबोणी, दशपर्णी, जीवामृत, कडुनिंब, करंज, वेलणल, लसूण अर्क निर्मिती, खाद्यरंग, वाख, द्रोण, पत्रावळ्या, सेंद्रिय कीटकनाशके, कपडे, स्वेटर, लाकडी वस्तू, मातीच्या वस्तू, नजीकचा कारखाना, कार्यालय, दुकानाला आवश्यक वस्तू, युरिया ब्रिकेट, टिश्यू कल्चर, रोपवाटिका, पोहे, डाळ, चुरमुरे, बायोडिझेल, बेकरी, मोती निर्मिती, अगरबत्ती, साबण, कापूर, फिनाईल गोळ्या, पेपर कप आणि फ्लेट्स आणि वाती हे सुद्धा उद्योग आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्तम प्रकारे करू शकतो. प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात मंडळी बघूयात. याच्यामध्ये दुधाचे पदार्थ, नाचणी पदार्थ, मिलेट पदार्थ, जॅम, जेली, सरबते, गोळ्या, भाजीपाला पावडर बनवणे, इन्स्टंट पिठे, बेसन याला सुद्धा महत्त्व आहे. हस्तकलेच्या संदर्भात बघूयात. गवत, वाख, पाणी यापासून वस्तू बनवणे, गोधडी, सुखी फुले, वस्तू, बाटिक, डेकोरेटिव्ह प्लांट्स, बांधणी आणि मातीच्या वस्तू. आता कृषी पर्यटनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत आपण. याच्यामध्ये रानमेवा विक्री, बैलगाडी सफर, शालेय मुलांना नेणे आणणे, रिक्षा, चारचाकी, करार पद्धतीची शेती आणि सामुदायिक शेती. यामध्ये खते, बियाणे, शेती उत्पादने, LIC, वाहन, आरोग्य, जनावरे आणि विमा यांच्या एजन्सीसुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकतात आणि हे करत असताना त्याच्या संधी फार चांगल्या प्रमाणात आपल्या समोर येताना दिसत आहेत. गरज आहे आपल्या ग्रामीण भागातील महिला बचत गट असतील, आपल्या भागातील कृषी उत्पादक कंपन्या असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट असतील, अशा सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या भागामध्ये कोणता व्यवसाय आपण करू शकतो आणि त्याचं भविष्य कसं असणार आहे याचा विचार करून व्यवसाय करण्याची मागणी प्रचंड वाढते आहे. आणि मंडळी आपण बघतो आहोत आता शेती व्यवस्थापन करत असताना पावसाचा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उभा राहत असतो. तर या प्रश्नाला जर आपल्याला खरोखर उत्तर द्यावयाचं असेल तर आपण सर्वांनी आता सामूहिक शेतीला महत्त्व देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो, याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि या थीमच्या माध्यमातून जे विविध शब्द आपल्या हिंदी सिनेमातील गीतामधून वापरले जात असतात त्या शब्दांची एक वेगळी जादूसुद्धा आपण या गीतांच्या माध्यमातून अनुभवत असतो आणि ही गीतं त्या शब्दामुळे कित्येक वर्ष आपल्या मनावर अधिराज्य करतात, ते आपण ऐकत असतो आणि त्याचा आनंदसुद्धा घेत असतो। अशीच आपली आजची जी थीम आहे ती मोठी इंटरेस्टिंग थीम आहे, ती आहे पिया। तर पिया या थीमवर हिंदी सिनेमांमध्ये बरीचशी गीतं आलेली आहेत आणि ती गाजलेली सुद्धा आहेत, जी आपल्या श्रोत्यांना बऱ्याचदा आवडत असतात आणि श्रोते त्याचा आनंद देखील घेत असतात। आज याच थीमचा आनंद आपण घेणार आहोत आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत राजेश रोशन आणि चित्रपट आहे मिस्टर नटवरलाल। ऐकूयात हे सुंदर असं गीत।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे अग्नी साक्षी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जाने तमन्ना या चित्रपटासाठी उदित नारायण आणि रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील गीत। या गीताला संगीत दिलं आहे आदेश श्रीवास्तव यांनी। हा चित्रपट भलेही चालला नसेल परंतु हे गीत आजही ऐकलं जातं, ते आजही लोकप्रिय असं गीत आहे। ऐकूयात जाने तमन्ना या चित्रपटातील हे सुपरहिट गीत।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील हसन रिझवी यांचं गीत. संगीतकार आहेत सलीम सुलेमान.

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहात. गीत गायला आहे प्रशांत, प्रीती आणि पिंकी यांनी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक.

0: श्रोतेहो पिया या थीमचा आनंद आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत आहात। श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तेरे नाल लव हो गया या चित्रपटासाठी आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत। संगीतकार आहेत सचिन जिगर।
1: फूल से सजी गाड़ी में दुल्हन बनाकर मुझे ले जाओगे।

श्रुतोस्वर बहार या कार्यक्रमात पिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत साधना सरगम आणि सुखविंदर सिंग. या गीताला संगीत दिलं आहे आनंदराज आनंद यांनी आणि चित्रपट आहे जिस देश में गंगा रहता है.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि साधना सरगम. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत विजू शहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका सुरेल संगीताची अद्भुत सफर आपण आजमावणार आहोत। वृक्ष मारणावर एखादा मोहक वृक्ष हिरवाईची झुळूक देऊन जावा, वाळवंटात पाण्याचा एक सरोवर एक थंडगार सुळूक देऊन जावा, मराठी मन आणि त्याला संगीताची लागलेली ओढ समजून घेऊन कुणीतरी त्याला अवीट अशी सुरमई साथ द्यावी, असंच घडलं तेही मराठी मुलखात। ते आले आणि ज्यांनी अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तो कायमचाच। आजची ही गोष्ट आहे अस्वस्थ मनाची, ज्यांचं चटक्याचं गाणं चांदण्यात बदललं, काळजाच्या हलगीनं नभ कडाडलं। त्या दोघांनी ठरवलं आता हाच आपला मायबाप, हीच आपली पंढरी। संगीताच्या प्रेमात पडलेली पहिली खून त्यांच्या जगण्याला गाणं बनवून गेली। मग लोकांना प्रेमात पाडलं तेही याच संगीतानं, काळोखात मार्ग दाखवला तोही त्यानंच, यशाची बेधुंद नशा अनुभवायला दिली तेही याच संगीतानं, आणि सगळ्यात शेवटी नतमस्तक होऊन डोकं टेकवायला लावलं तेही याच संगीतानं। याच संगीताचे ते पाईक आणि त्याच दोघांमुळे बघता बघता मराठी संगीताचा झेंडा देश विदेशात फडकला। प्रत्येक धडाडणाऱ्या उराला, आसुसलेल्या गळ्याला आणि उधाणलेल्या जीवाला त्यांच्या संगीतानं याड लावलं।

मंडळी, आपण जे काही गाण्यांचा आनंद आज लुटतोय, नवनवीन चित्रपट बघतोय, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यानंतर प्रभातचा सुवर्णकाळ व्ही शांताराम, आचार्य आत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावीत, विविध वळणावरून आज एकदा जग जिंकायला आलेत अजय अतुल।

अजय अतुल यांचं एक वैशिष्ट्य आहे, पारंपरिक संगीतातलं जे मूळ तत्वे गाभा आहे त्याला हात न लावता नवनवीन अलंकाराची भर ते नेहमी घालत असतात। मंडळी बरं का, अजय अतुल फक्त गाणं ऐकवत नाहीत, ते आपल्याला खांद्यावर घेतात, कडेवर घेतात आणि आपल्याला थेट वातावरणात घेऊन जातात, जिथे ढोल ताशे गरजत असतात, हलक्या कडाडत असतात, संबळ दुमदुमत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर साक्षात देवी प्रकट होते आणि तिच्या समोर भक्तांचा मांडलेला असतो तो गोंधळ।

मंडळी प्रत्येक संगीतकाराची काही ना काही खासियत असते. बघा ना, क्लासिकल म्युझिक, काही जण परदेशी म्युझिक, तर काही टांगेतली गाणी. हां, पण या दोघांची रेंज फार मोठी आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मराठी, भक्ती संगीत, इथपासून वेस्टर्न, रॉक, हिप हॉप, जॉज, खरंच मनापासून सांगते, यांची ही रेंज पाहिली की आश्चर्य वाटतं.

मंडळी ज्यांच्या संगीताचे दिवाने प्रत्येक घराघरात आहेत. अजय अतुल यांनी तेलुगू चित्रपटांसाठी सुद्धा गाणी केली आहेत आणि ती गाणी इतकी सुपर डुपर हिट झाली आहेत, एका महिन्यात 3.5 लाख सीडी आणि कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. मराठीतील एकमेव संगीतकार ज्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिलं. आणि आता जे मी गाणं घेऊन आली आहे, या गाण्याची खासियत चित्रपट संगीताकरिता अजय अतुल यांनी पहिला पुरस्कार या गाण्यासाठी मिळवून दिलेला होता. ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, अजय अतुल यांच्यापैकी अजय म्हणजे नुसतेच संगीतकार आहेत असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये बरं का, तर ते गीतकारही आहेत. असंच एक गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलं. आभाळ कवेत घेऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारे आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनु दिसतं अशी जोडी. या जोडीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साद घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी देणारे म्हणजेच अजय अतुल. त्यांचं संगीत ऐकताना स्थळ, काळ, वेळ अगदी सगळ्यांचाच विसर पडतो. प्रयोगशील आणि पाश्चिमात्य संगीताला त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. सध्याच्या घडीला ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म मेकरची हीच इच्छा आहे की आपल्या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा निर्विवाद वर्चस्व गाजवणारी जोडगोळी, वर्ष संपताना कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दबदबा अधोरेखित करणाऱ्या फोर्ब्स इंडियाच्या यादीत 22व्या स्थानी आहेत. आपल्या संगीतानं आबाल वृद्धांना आनंद देणाऱ्या अजय अतुल या दोघांच्या साथीनं आज आपण ऐकतोय सुपरहिट अजय अतुल यांची गाणी.

मंडळी, सिनेमा, मराठी सिनेमा आणि तोही ग्लोबलाइज होणं, बरेच दिवस साता समुद्र पार मराठी सिनेमा चाललाय, त्याचा बिझनेसही तेवढाच चाललाय, कोटी रुपयांची उड्डाणं घेतोय असं सगळं सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं सिनेमा ग्लोबलाइज होणं म्हणजे काय? सिनेमाचं संगीत आणि त्याची सुरावट, परिभाषा आणि एक असणारी मनाला हलवून टाकणारी तो अंतर्नाद. नेमकं अजय अतुलच्या सुरांमध्ये तो सापडला आणि त्यांनी तो साता समुद्रापार त्याच पद्धतीनं क्रिएट करणं आणि तो आपल्याला मातीतला वाटणं, यातली गंमत एक औरच आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे जिथे शूट केलं जातं, ज्या पद्धतीनं रेकॉर्ड होतात आणि तो सगळा माहोल रिक्रिएट करण्यातली मजा काय आहे, आणि अर्थात सोनीच्या स्टुडिओमधला तिथला असणारा माहोल त्यांनी ज्या पद्धतीनं सैराटमध्ये आणलाय, त्या म्युझिकमधलं याड लागलं असेल आणि इवन सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली.

सांगीतिक जडणघडणीची ही सुरुवात होती. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं. मराठी तसंच हिंदी, तेलुगू, संस्कृत या भाषांचं गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं. 2003 साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला. आणि मग महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, महाराष्ट्र टाइम सन्मान, संस्कृती कला दर्पण, व्ही शांताराम पुरस्कार, तसंच 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले.

सूर आणि तालाच्या साथीनं सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला आपण आज ऐकतोय आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंडळी, अजय अतुल मराठी सिनेसंगीतातील आजची लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल. अस्सल लोकसंगीताचा बाज आणि अस्सल मराठी मातीतलं संगीत हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. अजय अतुल भारतीय सिनेरसिकांची संगीतकारामधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला आपल्या संगीतानं सोनेरी दिवस आणले.

मंडळी, अजय अतुल यातले थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरु येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजय यांचा जन्म झाला. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरु येथेच पूर्ण झालं. वडील सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4थीत असतानाचा. तेव्हा अजय 2रीत होता. दोघांनाही पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात इतकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळं बँड पथकामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. लहानपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथे अतुल थांबायचा तिथे अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलने बाल शाहीर म्हणून दादा कोंडके आणि बाळासाहेबांसमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय अतुल या दोघा भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता.

अजय अतुल या जोडीसाठी महत्वपूर्ण ठरली ती त्यांच्या बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवरची गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बम मध्ये रेकॉर्ड झाली. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानं गुणगुणावी लागायची. संगीताचा वेड असणारी या भावंडांना जिथं कुठे संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षले जायचे. कोण जाणे की हे मराठी सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून.

संगीत क्षेत्रासाठी घरातून विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळं शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही ते वंचित राहिले. मंडळी, कित्येकदा अजय अतुलने घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कपबशी, तांदळाचे डबे, बरण्या वाजून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि पुण्यामध्ये त्या दोघांना छोटी मोठी कामे मिळू लागली. तुटपुंज्या पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केला. तेव्हा मात्र या दोघांनी संगीत क्षेत्रात चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाखाचा कीबोर्डही त्यांनी घेतला होता. याच्या जोरावर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच 2004 साली दोघांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशाअभावी त्यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाई राजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी त्यांचं नशीब उजळलं.

मंडळी यांचा हरहुन्नरी पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीने टाइम म्युझिकसाठी एक अल्बम बनवण्याची त्यांना संधी दिली. तो होता त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बममधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्या तुफान गाजल्या. अजय अतुल यांना आता महाराष्ट्रात आता संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती.

एकीकडे हिंदीमध्ये गायक तर मराठीमध्ये गोड गुपित सारख्या सिनेमात संगीत देणारे अजय अतुलचं नशीब चमकलं. अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सिनेमामुळं. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. लहानपणी बँड पथकापासून वासुदेवापासून अगदी गोंधळापर्यंत प्रत्येकाचं त्यांनी बारीक परीक्षण केलं. अजय अतुल यांनी लोकांपासून आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जो की यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला. आजवर गुरु ठाकूर, कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबुडकर यासारख्या अनेक नामांकित गीतकारांच्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं. विश्वविनायक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संसंग हो तुम यासारखे बरेच अल्बम्स संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडे गाव, जबरदस्त, बंध प्रेमाचे, साडेमाडे तीन, चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला, आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धुबी पछाड, रिंगा रिंगा, भारतीय, टपाल यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं. तर दुसरीकडे विरुद्ध वा लाईफ होतं ऐसी, सिंगम, माय फ्रेंड पिंटू, अग्निपद, बोल बच्चन यासारख्या हिंदी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दखल घेण्यास भाग पाडलं. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचा डंका वाजू लागला.

56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि मराठीमध्ये मानाचा तुरा रोवला गेला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिकी समवेतच रंगभूमीवरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय, अंधातर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडतं.

अजय अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतल्या बिग बजेट फिल्ममध्येही आता अजय अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकतंय.

त्यातलेच चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी, ब्रदर्स, अजय अतुलनं स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100 अधिक वादकांच्या तालात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो.

अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड तर लावतच, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपलं भरपूर मनोरंजन करत राहील यात काही वादच नाही. संत पंथ तंत कवींनी दिलेले विचार, त्यांनी केलेले प्रबोधन, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलोत, आपली मराठमोळी ती वाद्य, आपला मराठमोळा बाज. आहा, मला सांगा, आपली जी वाद्य आहेत ज्यामध्ये ढोलकी, ताशा, हलगी, संबळ, डाका नावाचं एक वाद्य, हे डाका नावाचं वाद्य या दोघांच्या हाती लागलं. मला सांगा मंडळी, हे वाद्य तुम्हाला माहिती आहे का? डंका नावाचं हे वाद्य त्यांच्या लग्नात वाजलं होतं. मग त्यांचं त्याच्यावर लक्ष कसं काही नाही जाणार हो? हे वाद्य त्यांनी हातात घेतलं, दुसऱ्या भावांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग डाका नावाचं वाद्य आणि टाळ्या यांचा वापर करून या दोघांनी छान लगीन गीत आपल्याला भेटीला आणलं. ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत.

विविध दिग्दर्शकांसोबत अजय अतुल यांचं ट्युनिंग विशेष जमलेलं आपण पाहिलेलं आहे. यात प्रामुख्यानं नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल. रितेश देशमुख सोबत केलेला लय भारी आणि वेड या चित्रपटाच्या संगीतानंही प्रेक्षकांना भुरळ

मंडळी, विश्वविनायक अल्बम हा तर खूप सुपर डुपर हिट ठरला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यातलंच सुपर डुपर हिट गाणं जे अजूनही रसिकांच्या मनावर रुंजी घालतंय, मल्हारवारी.

श्रोते हो, वाढत जाणारा कैफ आणि त्यातून निर्माण होणारी संगीताची तहान आणि आपली ही मराठमोळी जोडी त्यावर करणारी सूर आणि संगीताची बरसात ही मराठी मनाला आणि सबंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अजय अतुल यांचं संगीत असंच बहरत जाऊन हे एका कर्णमधुर दुनियेची निर्मिती करत राहो हीच अपेक्षा. आणि याच संगीताच्या चांदण्यात त्यांनी आपणास असंच भिजवत राहो ही सदिच्छा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.